तू करता सचियार मैडा साई, जो तो पावै सोई थीसी, जो तू दे सोई हो पाई रहाउ। सब तेरी तू सबनी त्याया, जिसनू कृपा

गावन जति सती संतोखी गावह वीर करारे गावन पंडक पण रखी सर जग जग बेदा नाले गावह मोहनिया मन मोन सुरगा मच पे आले